सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 100.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या श्रोत्यांचं प्रसारण सभेत मी गौरी जोशी स्वागत करते. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 24 आषाढ शके 1948 15 जुलै 2026. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वरांची रचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वरांची रचना आपण ऐकलीत. या रचनेसाठी स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मंगल प्रभात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली संत तुकारामांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास जोशी यांनी.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकारामांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास जोशी यांनी. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरात गायलेली ही रचना.

श्रोतेहो, समूह स्वरात गायलेल्या या गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोतेहो, आजच्या 15 जुलै या तारखेची काय खासियत आहे याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. 1916 या तारखेला पॅसिफिक एरो प्रॉडक्ट्स या नावानं आत्ताच्या बोईंग विमान कंपनीची सुरुवात झाली. 15 जुलै 1926 या दिवशी मुंबईतली पहिली बस सेवा अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर सुरू झाली. समाजाला कुटुंब नियोजन आणि लैंगिक समस्यांसंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं र. धो. कर्वे यांच्या समाज स्वास्थ्य या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. तो दिवस होता 15 जुलै 1927. ट्विटर हे जगप्रसिद्ध समाज माध्यम सुरू केलं गेलं ती तारीख होती 15 जुलै 2006. जॅक डोर्सी, नोहा ग्लास, बीज स्टोन आणि इव्हान विलियम्स या 4 तरुणांनी ही सेवा सुरू केली. 15 जुलै हा जन्मदिवस असणारी काही महत्वाची नावं याप्रमाणे आहेत. विख्यात चित्रकार रेमरॉ यांचा जन्म 1606 या दिवशी झाला. जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म 15 जुलै 1904 या दिवशी झाला. उस्ताद अल्लादिया खां यांच्या शिष्य असणाऱ्या मोगुबाई यांनी फारसे स्त्री कलाकार नसणाऱ्या काळात स्वतःचं स्थान निर्माण केलं. नाट्यकर्मी बादल सरकार यांचा जन्म 1925 या दिवशी झाला. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धच्या त्यांच्या नाटकांनी बंगाली रंगभूमीला नवं चैतन्य प्राप्त करून दिलं. तत्ववेत्ता जॅक देरिदा यांचा जन्म 15 जुलै 1930 या दिवशी झाला. प्रसिद्ध समीक्षक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा जन्म 1932 या तारखेला झाला. 1933 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक एम टी वासुदेवन नायर. 1949 लेखक माधव गोंडविलकर. आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. प्रख्यात रशियन लेखक आंतोन चेकॉफ यांचा आज स्मृतिदिन. 1904 त्यांचं निधन झालं. आपल्या लघुकथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चेकॉफ यांचं अवघ्या 44व्या वर्षी निधन झालं. महान संगीत नाट्यकलावंत नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचं निधन 15 जुलै 1967 या दिवशी पुणे इथं झालं. आपल्या स्त्री भूमिकांसाठी विशेष प्रसिद्ध असणारे बालगंधर्व यांनी प्रचंड लोकप्रियता अनुभव

0: 1999 सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक. लेखक प्रकाश नारायण संत यांचं निधन 2003 साली या तारखेला झालं. पंखा, शारदा संगीत, वनवास, झुंबर ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तकं. 2013 साली या दिवशी लेखिका माधवी देसाई यांचं निधन झालं. त्यांच्या नाचग घुमा या पुस्तकानं मराठी साहित्य जगतात खळबळ उडवली होती.
1: श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
1: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन डॉक्टर शिवाजी काळे यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
3: आम्ही फार पुढारलेलो आणि सुधारलेलो आहोत अशा अहमभावात वागणारी माणसं खरंच तशी असतात का, हा प्रश्न पडतो. माणसानं भौतिक सुखसुविधा निर्माण केल्या, जीवन वेगवान झालं, रस्ते गुळगुळीत झाले आणि प्रवासासाठी यांत्रिक साधनं आली. कारखानदारी वाढली, त्यामुळं संसाधनाची उपलब्धता वाढली. हे खरं असलं तरी आपण जुनी जीवनशैली सोडल्यामुळं काय गमावलं याकडं दुर्लक्ष झालंय. पूर्वीच्या काळात स्वयंपाकासाठी घरात मातीची चूल असायची, मातीच्या मडक्यात भाजी शिजायची, दूध तापायचं, लाकडाच्या काथवटीत पीठ मळून लोखंडाच्या तव्यावर भाकरी भाजायची. यासाठी लागणारं इंधन म्हणून झाडाची वाळून निकामी झालेली लाकडं आणि शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या असायच्या. पाणी साठवण्यासाठी मातीचे माठ किंवा रांजण असायचे. घराच्या स्वच्छतेसाठी झाडांपासून बनवलेली केरसुणी असायची. आंघोळीसाठी शिकेकाई आणि कपडे धुण्यासाठी रिठे वापरले जायचे. प्रवासासाठी बैलगाडीचा आसरा असायचा. अंगावर घालण्यासाठी कापसापासून बनवलेले सुती कपडे असायचे. घर बनवण्यासाठी दगड माती वापरली जायची. धाब्याचं किंवा कवलारू छत असायचं. उजेडासाठी तेलाचा किंवा घासलेटचा दिवा असायचा. हे सगळं आता इतिहास जमा व्हायला लागलंय. भौतिक प्रगतीच्या आणि सुधारणेच्या नावाखाली आपण निसर्गाच्या सानिध्यापासून दूर जायला लागलो आहोत. अनैसर्गिक साधनांचा वापर वाढला आणि त्याचा परिणाम निसर्गाच्या या ऱ्हासास कारणीभूत होत आहे याचं भान आपण विसरत चाललो आहोत. आता सिमेंटची जंगलं तयार होत आहेत. गॅसवर किंवा विजेच्या शेगडीवर स्वयंपाक होतो. पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकची भांडी असतात. आंघोळीसाठी आणि कपडे भांडी स्वच्छ करण्यासाठी रासायनिक साबणांचा भडीमार होतो. सगळीकडं विजेच्या दिव्यांचा लखलखाट असतो. प्रवासासाठी हवा, पाणी आणि आवाजाचं प्रदूषण करणारी वाहनं आली आहेत. उत्पादन वाढण्यासाठी पिकांना रासायनिक खतं दिली जातात. फळं लवकर पिकवण्यासाठी त्याच्यात रसायनं सोडली जातात. भाजीपाला वाढावा म्हणून रासायनिक फवारे मारले जातात. आणि हे सगळं आरोग्याला हानिकारक असूनही माणसं आवडीनं खातात. हे विष हळूहळू माणसांना मारण्याचं काम करीत राहतं. या विषाचा आणखी एक अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे अन्नात सकसपणा नसल्यामुळं माणसाची रोगराईविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होतीये. आजारपण येतं, दवाखान्यातील औषधांचा वापर वाढतो आणि त्याचेही दुष्परिणाम शरीरावर होतात. आर्थिक नुकसान होतं ते वेगळंच. मग आरोग्यवर्धक सेंद्रिय उत्पादनाची भुरळ टाकून लूटमार होते. हे सगळं टाळायचं असेल तर मुळावर घाव घालण्याची गरज आहे. निसर्गातील साधनांपासून बनवलेल्या वस्तू वापरल्या पाहिजेत. फळं नैसर्गिक पद्धतीनं पिकवली पाहिजेत. भाजीपाल्यावर औषधांचे फवारे मारणं थांबवलं पाहिजे. हे परिवर्तन एका दिवसात घडून येणार नाही. मात्र त्यासाठी समाजात जागृती करून

0: हळूहळू मार्गक्रमण केलं तर हे काम अवघड नाही. कोणी याला पुन्हा माघारी फिरणं किंवा अवनती समजतील, पण तसं नाही तर ते आरोग्यासाठी आवश्यक आहे. देशाची लोकसंख्या मोठी आहे. या साऱ्यांच्या पोटाला लागणारं अन्न पिकवण्याची क्षमता आपल्या शेतीत आहे आणि शेतकरी त्यासाठी सक्षम आहेत. हे अन्नधान्याचं उत्पादन वाढवताना माणसाचं आरोग्य सांभाळणारं तंत्रज्ञान शोधावं लागेल आणि नवी पिढी हे आव्हान पेलण्यास सक्षम आहे. यासोबतच हवा आणि पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवले पाहिजेत. आधुनिक काळाशी सुसंगत वेगवान जीवनासाठी माणसाच्या भविष्यासोबत खेळणं योग्य ठरणार नाही. म्हणून विचारपूर्वक पावलं टाकणं सगळ्यांच्या हिताचं आहे. यासाठी निसर्गाशी प्रतारणा करणारी जीवनशैली बदलावी लागेल. थोडा वेग कमी झाला तरी हरकत नाही, पण माणसाच्या प्रजातीलाच धोका होण्यापासून वाचवलं पाहिजेत हे ध्यानात घ्यावं लागेल आणि त्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. एकंदरीत काय तर नव्या युगात प्रवेश करतानाच जुनं ते सारं निरुपयोगी असं समजून टाकून देण्यापेक्षा निरक्षीर विवेकानं त्यातील चांगलं तेवढं स्वीकारलं पाहिजे.
1: श्रोते हो, चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं डॉक्टर शिवाजी काळे यांचं आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचं.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी गौरी जोशी. रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात त्वचा विकार याविषयी डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची सादरकर्ते सदानंद कांबळी. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक बाळकुणाल अहिरे. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. सकाळी 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. आणि सकाळी 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 नाट्यसंगीत. आज सकाळी 8:40 जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सकाळी 9:30 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 10:00 मराठी चित्रपट संगीत. मिश्र संगीताचा आनंद घेऊ शकाल आज सकाळी 10:30. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 कार्यक्रम आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:02 सुरुवात होईल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या सायंकालीन प्रसारण सभेला. यात सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 युवाणी कार्यक्रमात कौशल्य विकास आणि आजची तरुणाई. सूत्रसंचालन श्रीरंग पाष्टेकर याचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. संध्याकाळी 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदिक. सादर करते ज्योतिराम बंडू साळुंखे आणि सहकारी. संध्याकाळी 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत

आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, यात आशांकूर ग्रामीण विकास केंद्र भोकर तालुका श्रीरामपूरच्या संचालिका प्रिस्का तिरकी यांची मुलाखत आणि त्यानंतर सोयाबीन पीक व्यवस्थापन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेरच्या कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक रवींद्र अशोक दसपुते यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. मिश्र संगीत रात्री 8:15 8:35 सुगम संगीत. आज रात्री 9 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय संधिवात, कारण, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. सहभागी होतील संधिवात तज्ज्ञ डॉक्टर विद्या बांगर सांगळे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10 रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केली जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: 101.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज ऐकूयात नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती. वाचक स्वर गौरव वने यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जाणून घेणार आहोत नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल याविषयी माहिती. वनस्पतीजन्य कीडनाशकांचा वापर, तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या फेरोमोन सापळ्यांचा, प्रकाश सापळ्यांचा वापर आणि यासोबतच आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धतींचा अवलंब सुद्धा आपण यात करू शकतो. आता बघूयात वेगवेगळ्या प्रकारची सापळा पिकं आणि त्यात घेता येणारी आंतरपिके. कांदा रोपवाटिका आणि कांदा पिकाच्या कडेने जर मका लावली तर थ्रीपचं व्यवस्थापन आपल्याला योग्य प्रकारे करता येतं. तसंच टोमॅटोमध्ये झेंडूचं सापळा पीक घेतलं तर सूत्रकृमींचं आणि फळं पोखरणाऱ्या अळीचं व्यवस्थापन करता येईल. टोमॅटो, मिरची आणि वेलवर्गीय भाजीपाला यांच्या कडेने जर एरंडीचं सापळा पीक लावलं तर नाग अळीचं व्यवस्थापन उत्तमरित्या आपल्याला करता येईल. कुबी आणि फ्लावरमध्ये मोहरीचं पीक घेतलं तर गड्डा पोखरणाऱ्या आळीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल. पिरू आणि डाळिंबामध्ये सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी भेंडी हे सापळा पीक जरूर लावावं. कपाशीचे कडेने जर भेंडी लावली तर मावा आणि तुडतुड्यांचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं. वेगवेगळ्या वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर आपल्याला पीक संरक्षणासाठी करता येत असतो. त्यात निंबोळी अर्क, निंबोळी तेल, करंज तेल, दशपर्णी अर्क, निमास्र, ब्रह्मास्र, अग्नियास्र या वेगवेगळ्या वनस्पतीजन्य कीडनाशकांचा त्यात आपल्याला समावेश करता येतो. निंबोळी अर्क बनवण्याची पद्धत याविषयी आपण माहिती जाणून घेऊ. घरगुती पद्धतीने निंबोळी अर्काची निर्मिती करण्यासाठी कडुनिंबाच्या झाडाखाली पडलेल्या निंबोळ्या गोळा करून त्यातील 5 किलो निंबोळ्या 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवाव्या. त्यामुळं निंबोळीचं बाहेरील आवरण कुजण्यास मदत होते. यानंतर या निंबोळ्या हाताने चोळून बाहेरील आवरण काढून टाकावं आणि निंबोळ्या चांगल्या सुकून द्याव्या. हे निंबोळीचं बी बारीक कुटून कापडामध्ये त्याची पावडर बांधावी आणि 24 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावं. नंतर हे कापड चांगलं पिळून घ्यावं आणि तयार झालेल्या अर्कामध्ये 100 ग्रॅम साबणाच्या चुऱ्याचं द्रावण टाकावं. अशा प्रकारे मिळालेल्या अर्कातून 100 लिटर एकूण द्रावण तयार होईल आणि हे पिकावरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरता येईल. या निंबोळी अर्काचा उपयोग कपाशीवरील बोंडआळ्या, हरभऱ्यावरील घाटी आळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी आळी आणि भाजीपाला पिकावरील आळीवर्गीय किडींच्या प्रतिबंधासाठी आपल्याला करता येईल. निंबोळी तेल सर्व प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी आणि पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासून परावृत्त करण्यासाठी आपल्याला निंबोळी तेलाचा वापर करता येतो. निंबोळी तेलाचा वापर करताना प्रति लिटर 4 मिली या प्रमाणात बीटी कापूस, भाजीपाला पिकं आणि फळ पिकावर वापरता येईल. करंज तेल, करंज तेल हे तर अत्यंत परिणामकारक वनस्पतीजन्य कीटकनाशक असून सर्व प्रकारच्या पिकावरील थ्रिप्स, लाल कोळी आणि पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी या तेलाचा वापर केला जातो. तसंच तुडतुडे, मावा, पिठ्या ढेकून या किडींच्या प्रादुर्भावावर प्रतिबंध ठेवण्यासाठी सुद्धा करंज तेल वापरलं जातं. करंज तेलाचा वापर करताना प्रति लिटर 3 मिलीलिटर या प्रमाणात तेलबिया, कडधान्य, बीटी कापूस, भाजीपाला पिकं आणि फळ पिकावर करतात.

0: आता बघूया दशपर्णी अर्क कशा पद्धतीने बनवता येईल आणि त्याचे फायदे. कडुनिंब, सीताफळ, करंज, रुई, पपई, घानेरी, लाल कण्हेर, निरगुडी, गुळवेल, मोगली एरंड इत्यादी 10 प्रकारच्या वनस्पतींचा प्रत्येकी 2 किलो पाला घ्यावा. 200 लिटरच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये 170 लिटर पाणी आणि 10 लिटर गोमूत्र अधिक 2 किलो गावरान गाईचं शेण घेऊन या सर्व वनस्पतींचा संपूर्ण पाला त्या ड्रममध्ये टाकावा. ड्रमचं तोंड कापडाने बंद करावं आणि हे द्रावण 1 महिनाभर भिजवावं. दररोज सकाळी द्रावण ढवळून घ्यावं आणि 1 महिन्यानं प्रति लिटर पाण्यात 25 मिली अर्थात 200 लिटर पाण्यात 5 लिटर या प्रमाणात फवारणीसाठी वापर करावा. या दशपर्णी अर्काचा वापर सर्व प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडी आणि पतंग वर्गीय किडी तसंच बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगावर प्रतिबंध ठेवण्यासाठी केला जातो.
1: कृषीवाणी कार्यक्रमात नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत वाचक स्वरता गौरव वने यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
3: फोन 74008440088.
5: 74008440088.
1: प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
6: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
4: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात त्वचा विकार याविषयी डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती.
7: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही. त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उरलेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका. कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्व्हॉल्व करतो. म्हणजे तुमचे बोटं, तुमचे सांधे ह्याच्यामध्ये लाल पुरड येणं, पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरड तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या 2 ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात त्वचा विकार याविषयी डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत.
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
5: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र श्रोतेहो प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखी हॉस्पिटल परिसर.
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
2: कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती, सादर करते सदानंद कांबडी.
4: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या आबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो. सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो. या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येतसुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे. तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही. अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात. म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू. तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं. म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण योग्य असलं पाहिजे. या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी, किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो. यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते. संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासिसार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत, किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवनसुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात.

0: ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते.
1: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती आपण ऐकलीत. सादर करते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
2: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
1: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 0241-235-3515,
3: मोबाईल 960-44-988-36.
1: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेव, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक बाळकुणाल अहिरे.
2: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
4: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
2: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
4: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
4: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: नमस्कार. अहिल्यानगर दिनांकामध्ये सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांचं सर्वेक्षण करा, मंत्री विखे पाटील. BLO'नी समर्पित भावनेनी कार्य सुरू ठेवावं, जिल्हाधिकारी डॉ आशिया. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी अर्ज सादर करण्याचं आवाहन. डॉ स्वाती रहाणे यांचा राज्य सरकारच्या सारथी सन्मान पुरस्कारांनी गौरव. आणि अहिल्यानगर शहरात आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. घडामोडी सविस्तर. जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांचं एकत्रित सर्वेक्षण करून 1 महिन्यात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जायकवाडी प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शेवगाव, नेवासा आणि गंगापूर तालुक्यातील गावांच्या समस्यांबद्दल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, अक्षय कर्डिले, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया उपस्थित होते. विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO'नी समर्पित भावनेनी कार्य सुरू ठेवावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केलं. विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या BLO'चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात आत्तापर्यंत 95% अधिक गणनापत्रकं मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली असून 30% अधिक भरलेली गणनापत्रकं संकलित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना 2026-27 अंतर्गत नेवासा विधानसभा क्षेत्रातील विविध कामांसाठी पात्र कंत्राटदारांच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद पाकिटात उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयात समक्ष सादर करावेत असं आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केलं. कोपरगाव येथील डॉ स्वाती नामदेव रहाणे यांना राज्य सरकारच्या सारथी या संशोधन संस्थेच्या वतीने सारथी सन्मान पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात एका शासकीय कार्यक्रमात प्रदान करण्यात

करण्यात आला. अहिल्यानगर शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालय इथे तिसरी नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय 1700 पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी बुद्धिबळ स्पर्धा 17 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली. पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांचं सर्वेक्षण करा, मंत्री विखे पाटील. बीएलओंनी समर्पित भावनेनी कार्य सुरू ठेवावं, जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी अर्ज सादर करण्याचं आवाहन. डॉक्टर स्वाती रहाणे यांचा राज्य सरकारच्या सारथी सन्मान पुरस्काराने गौरव. आणि अहिल्यानगर शहरात आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. याचबरोबर अहिल्यानगर दिनांकामधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत, ऐकूयात आजचा सुविचार. कौतुक हा फार मोठा शब्द आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. हा होता आजचा सुविचार. श्रोतेहो, आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. आजचा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. कवी कालिदास यांच्या काव्यप्रतिभेला विनम्र अभिवादन.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाड्डरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाड्डरे मसाले.
1: श्रोतो हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02:41-02:43-34 किंवा 02:42-36 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना
2: त्याची गरज नाही नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात शिवाय खर्चाची चिंता नाही शासकीय योजना आहेतच जोडीला
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर अहो अहो कंडक्टर थांबा आमचे हे खालीच राहिले
2: आलो आलो आलो
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा चितळे

0: रोड अहिल्यानगर।
1: श्रोते हो ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन। श्रोते हो आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात कारण लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती। आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे। लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72। निवेदन संपलं।

0: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
0: शंभर अंश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हे पुणे केंद्र आहे ठीक 7 वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी पण यातलं गोड पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5% पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
0: आवाजाचा दणदणाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएस कडून छापे। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय। आता सविस्तर बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामुळे 2019 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे, तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ। पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल। यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे। यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे। राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत। या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल। बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे। आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस, हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
6: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय, त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो।

0: आपल्या सात साहित्य कृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी त्यांनी यज्ञ दान तप या भारतीय संस्कृतीतल्या तीन महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवून दिलं असा हा महाकवी भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATSनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. ATSनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता ATSनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आत्तापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टरपर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टरच्या जवळपास असल्यानं यंदाची पेरणी पाहता अवघी 40% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आहे. यंदा कमी वेळात उत्पादित होणाऱ्या बाजरीसारख्या पिकाकडे शेतकरी वळण्याची शक्यता दिसून येत आहे. पर्जन्यमानाची ही त्रुट पाहता कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्यातील कृषी घटकांची उद्या कार्यशाळा देखील होणार आहे. शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
1: पुणे शहरातली पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागानं 22 जुलैनंतर वर्तवलेला पावसाचा अंदाज, धरणातला उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक तसंच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं आहे. पाणी कपात रद्द झाली असली तरीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातल्या मच्छीमारांना सॅटेलाइट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं महत्वपूर्ण पाऊल

0: चालला आहे असं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल या संदर्भात झालेल्या बैठकीत राणे बोलत होते. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, तसंच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सावळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरातचे रहिवासी असून वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष नोंदवलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर तिसरा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं झालेल्या कालच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ATSकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो सकाळचे 7:20 आणि 58 सेकंद झालेली आहेत.
2: श्रोतेहो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02:41-02:43-34 किंवा 02:42-36 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00.
1: श्रोते हो, ऐकूयात कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुर इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दूरध्वनी

0: क्रमांक 02141 242371 आणि 242376 72. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
2: फोन गाणी. हॅलो गीतबहार. हॅलो डॉक्टर. या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
2: निवेदन संपलं.
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
4: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
3: 02141 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गट शेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं

0: 351 रुपये आपण करत आहोत
1: पूर्ण
0: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्याअगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीमबरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या

0: इकडे येण्याअगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार
0: नाही. निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20, 25, 50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: नक्कीच. तर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात याच्यामध्ये जास्त आहेत आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत, तर कृती महत्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्वाचं आहे. सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो, आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात.
0: मी शेतकऱ्यांना संदेश देण्याचं धाडस अजिबात करणार नाही पूनमजी. मी एवढंच म्हणेन की शेतकरी ऍक्च्युली आपल्याला संदेश देत आहेत आणि कदाचित आपण शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे. शेतकरी निश्चित अडचणीत आहे, पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो. शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4, 5, 6 वर्षामध्ये गटशेती ही जी चळवळ वाढती आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम, सौहार्द किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात दिसेल तो क्वचितच तुम्हाला शहरी महाराष्ट्रात दिसू शकतो. तर मला खूप म्हणजे श्रद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल की खूप हुशारही आहेत, अतिशय मेहनतीही आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे. थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून, कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी, जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाही आहे आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये बनणं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो, मोबाईल घेतो, कपडे घेतो, बूट घेतो, तेव्हा आपण भाव करत नाही, पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये, चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
1: अगदी खरंय सर. सर, खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या

0: उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
1: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानणे अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देत आहात. हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाहीये. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो. आणि ही जी पार्टनरशिप आहे, एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाही आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती माती पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे. आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडू शकू.
0: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गट शेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गटशेती, लोकसहभाग, जलसंधारण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथेच संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आकाशवाणीचं. हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:37 आणि 37 सेकंद झालेली आहेत.
2: श्रोते हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता.
1: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 8:15 फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी अवश्य फोन करा. आपल्या पावसाच्या आठवणी आणि आपल्या आवडीचं पावसाचं गीत अवश्य कळवा. आज सकाळी 8:15 ध्वनिमुद्रणासाठी.

तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं

0: 100° एकमेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आपण जी केस बघणार होती 54 वर्षाच्या महिलेची आहे, ज्यांना प्रचंड गुडघेदुखीचा त्रास होता आणि नी रिप्लेसमेंटची वेळ आलेली होती. खर तर इतक्या कमी वयामध्ये आजकाल नी रिप्लेसमेंट करावी लागते कारण गुडघ्यांची झीज लवकर होते, तर यामागे काय कारण आहे, आयुर्वेद याबद्दल काय सांगतं?
3: कसं आहे, शरीरामध्ये पित्त आणि वाताचा इम्बॅलन्स झाला, म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर शरीरामध्ये हीट वाढायला लागली. आता बघा, गर्मी वाढली तर आपण पण काम करू शकत नाही, म्हणजे एका टिपिकल रेंजच्या बाहेर शरीर काम नाही करत. तसं शरीरामध्ये हीट वाढायला लागली तर कसं होतं की शरीराला ते मेंटेन करण्यासाठी हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढून घ्यावं लागतं आणि मग हाडं व्हायला लागतात ठिसूळ, आणि या हीटमुळे शरीरामध्ये ड्रायनेस यायला लागतो, आणि ड्रायनेस आला की तुमच्या सांध्यामधलं जे काही ऑइल आहे ते सुकायला सुरुवात होते, आणि मग तुमच्या शरीराचं वजन ज्या गुडघ्यावर असतं तो पार्ट पहिल्यांदा तुमचा काय होतो, डिजनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आता कसं आहे माहिती ना, की पूर्वीच्या काळीचं जे खाणं होतं किंवा म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे त्यांनी एक रिच्युअल्स म्हणून, म्हणजे आपण म्हणतो आखार तळला जात होता किंवा प्रत्येकाच्या मध्ये अंगाला तेल लावलं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता फॅशनच्या नावाखाली डोक्यालाही तेल लावत नाही तर अंगाला तेल लावायचा प्रश्न येत नाही. दुसरं म्हणजे आपण एवढं केमिकलचं खातो की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल खूप वाढायला लागलेली आहे, आणि मग त्यामुळे मग शरीरामध्ये एवढा ड्रायनेस वाढत गेला, त्यामुळे आली म्हणजे म्हणतो ना की जॉईंट डिजनरेशन असेल किंवा आर्थरायटिस असेल, हे प्रकार झाले खूप वाढायला लागलेले आहेत.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 22 जुलै रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 22 जुलै रोजी अहिल्यानगर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद काय सांगतं की ही झीज आपण थांबवू शकतो का आणि कशा प्रकारे?
3: कसं, एक लक्षात घ्या की शरीरामध्ये जर का पित्त आणि वात वाढत असेल बरोबर ना, त्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितलं की 40 नंतर तर वात वाढतो. आता कसं आहे की पूर्वीच्या काळी सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जात होत्या पित्त वात, त्यामुळे शरीराची झीज होत नव्हती. मग आता जर का त्या मेंटेन होत नसेल तर त्या परत कुठेतरी मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पण काम करण्यासाठी योग्य वातावरण असेल तरच काम होणार आहे, तसं शरीराचं पण आहे. म्हणजे शरीरामधला जो अनकंट्रोल्ड पित्त झालेला आहे हे बरोबर ना, मग त्याच्यासाठी मानसिक कारण आहेत, शारीरिक कारण सुद्धा आहे. ह्या गोष्टी थोड्याशा म्हणजे मग डायटरी चेंजेस करावे लागतात, लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात, थोडंसं मेडिटेशन वगैरे करावं लागतं, तर त्याच्यातून मानसिक आणि शारीरिक बॅलन्स साधता येतो. आणि मग शरीरामध्ये जे काही ऑइलची कमी झालेली आहे हे बॅलन्स करण्यासाठी किंवा पित्त वाढलेलं हे बॅलन्स करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन्स आहेत किंवा पंचकर्मासारख्या प्रोसेस आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तेल तुमच्या शरीरामध्ये मुरवलं जातं, तसं शरीराला योग्य प्रकारे ऑइलिंग केलं, स्नेहन स्वेदन दिलं, त्यानंतर लोकल लेवलला जे काही आहे बरोबर ना, त्या ठिकाणी जर का तुम्ही स्नेहन दिलं ज्याला जानुबस्ती सारखा वगैरे प्रकार म्हणतात, आणि त्याच्यामध्ये आणखीन थोड्याशा जर का मॉडर्न, म्हणून आम्ही ऍडव्हान्स आयुर्वेदा म्हणतो, मग मॉडर्न थेरापीज ऍड करायचे, म्हणजे कसं की डिजनरेशन जास्ती असेल तर आजकाल पीआरपी आणि प्रोलोथेरापी म्हणजे त्याची इंजेक्शन जी आहे तिथली झीज भरून काढण्यासाठी दिली जातात. मी त्याची माहिती पाहिजे तर नेटवर भरपूर अवेलेबल आहे की नाही, तर त्याची इंजेक्शन पण द्यायची, सायमल्टेनियसली शरीराचं वातावरण मेंटेन करण्यासाठी आयुर्वेदिक चेंजेस करायचे आणि त्याबरोबर आयुर्वेदिक मेडिकेशन, असं जर का एकत्रच जर का आपण काम केलं तर नी म्हणजे रिप्लेसमेंटचे जे ऑपरेशन आहेत ते आपल्याला नक्कीच टाळता येतात, आणि अनेक जणांबद्दल आपण हे टाळून दाखवलेले. पण खरं असं एक नी रिप्लेसमेंट पर्यंत प्रकरण येण्याच्या आधीच जर का तुम्ही सगळं बॅलन्स करून शरीर चांगलं ठेवलं तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट इतर गोष्टींपासून सुद्धा काय होणार आहे, आराम मिळणार आहे. कारण कसं होतं की आम्ही बघतो मणक्यांचे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे लंबर स्पॉन्डिलायसिस आणि सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, त्यामुळे ओव्हरऑल जर का तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ नये असं वाटत असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्या

0: आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 22 जुलै रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 22 जुलै रोजी अहिल्यानगर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद आपण ऐकलात. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. सकाळचे 7:45 वाजलेत.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोतेहो, ऐकूयात एक निवेदन। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे। या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना ऑटोमोबाईल क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी म्हणजेच आज सकाळी 10 ते 3 PM कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरुडगाव रोड अहिल्यानगर इथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याला उपस्थित राहावं आणि उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 02-241-299-5735 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। निवेदन संपलं।
3: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात,
4: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो।
3: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15।
4: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।
5: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
6: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे।
5: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा।
6: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा।
5: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा।

0: 101.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही माहिती हवी असेल, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला उपचार घ्यावयाचे असतील तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-67-75 0241-232-67-75. डॉक्टर, कॅन्सरबद्दल आपण बरीचशी माहिती दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय ते म्हणजे कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, जिथं रुग्ण अतिशय घाबरतात की ती करावी किंवा नाही. याचं प्रमुख कारण हे असतं की बऱ्याच रुग्णांमध्ये शंका असते की याचे नंतरचे परिणाम काय होतील किंवा पुढचं कसं असेल आयुष्य किंवा हे केलेलं चांगलं आहे की नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: कधी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कुठलीही शस्त्रक्रियेपूर्वी म्हणजे ऑपरेशनचं आपण सांगितल्यानंतर रुग्ण हा घाबरून गेलेला असतो की माझं ऑपरेशन होणार, मग माझं काय काय काढणार आहेत, मला बरं वाटेल का. ज्यांच्या नातेवाईकांनाही खूप शंका असतात की यांना ऑपरेशननंतर बरं वाटेल का म्हणून.
1: बरोबर.
2: खरं तर आपली कुठल्याही उपचार पद्धती हे रुग्णाला बरं वाटण्यासाठीच असते, त्यामुळे त्याच्यातून काही त्रास होणार नसतो. परंतु आजार काढणंही अतिशय गरजेचं आहे, कारण आपल्याला प्राण वाचवायचे असतात. आपण जर आजार काढलाच नाही, कॅन्सर वाढत जाणार आणि शेवटी तो प्राणघातक ठरणार. त्यामुळे प्राण वाचवण्यासाठी इथं गरजेची आहेच, परंतु त्याबरोबर जी भीती वाटते, थोडीशी मला दुखेल की काय, वेदना मला किती होतील, तर तसं घाबरायचं काही कारण नाही. कारण आपण ऑपरेशन करताना पूर्ण त्यांच्या संवेदना नष्ट करून, म्हणजे आपण भूल देऊनच हे ऑपरेशन करत असतो. त्यामुळे रुग्णाला ऑपरेशनमध्ये कसल्याही प्रकारचा त्रास नसतो. ऑपरेशन नंतर थोड्याफार वेदना होतात, त्यासाठी आपण इंजेक्शन आपलं औषध उपचार आपण करत असतो, त्यामुळे तसंही काही घाबरायचं कारण नाही. अनेक ऑपरेशन होत असतात, तशी त्याच्यामध्ये काही विशेष प्रॉब्लेम नसतो. आपल्याला थोडा थंडी ताप असला तरी आपण इंजेक्शन टोचून घेतो आणि तेही कुठल्याही भुलीशिवाय. आपल्याला टोचताना दुखतं पण आपण सहन करतो, कारण आपल्याला बरं व्हायचं असतं. त्यामुळे थोडाफार वेदना जरी होत असली नंतर तरी आपण ती सहन केली पाहिजे, कारण आपल्याला बरं होण्यासाठी, आपला कॅन्सर आपल्या शरीरातून जाण्यासाठी शस्त्रक्रिया ही महत्त्वाची ट्रीटमेंट असते. आणि दुसरं लोकांना मग ज्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, नाही असं नाही. आपला रस्ता ओलांडताना सुद्धा कॉम्प्लिकेशन माणसाला आपल्याला टक्कर होऊ शकते, म्हणजे काही ॲक्सिडेंट त्याच्यात होऊ शकतात, परंतु असे प्रमाण फार कमी असतं. आपण जर पूर्ण काळजी अगोदरच घेत असतो, आपण सर्व तपासण्या अगोदर करतो, पेशंटचा फिटनेस आपण अगोदर बघत असतो, त्यांची हृदयाची क्षमता किती आहे, मूत्रपिंडाची क्षमता किती आहे, त्यांच्या यकृताची क्षमता किती आहे, त्यांच्या मेंदूची क्षमता किती आहे, हे सगळं अगोदर बघून मगच उपचाराचा निर्णय घेतला जातो आणि कुठला शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. आणि त्यामुळे आपण सगळे काळजी घेऊन आपण केल्यानंतर शक्यतो म्हणजे कधी प्रकारचे जास्त प्रॉब्लेम होत नाहीत. एखाद्या वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो, नाही असं नाही, परंतु ते आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे ह्या गोष्टी, कारण कुठलाही धोका पत्करल्याशिवाय चांगली गोष्ट होतच नाही. आज बिल्डिंग बांधताना सुद्धा ती पडायची पण भीती असते, परंतु आपण करत असतो, कारण आपल्याला घर बांधायचं असतं. म्हणून आपल्याला तसं जर काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही थोड्याफार कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, त्याचं आपण ते आपण ह्या ॲक्सेप्ट केलं पाहिजे, परंतु हे प्रमाण अत्यल्प असतं. खूप रुग्ण आपण बघतो की ते चांगल्या रीतीनं यशस्वीरित्या बाहेर पडतात, चांगले पूर्णपणे बरे होतात. म्हणून शस्त्रक्रियेला अजिबात घाबरायचं नाही, नातेवाईकांनी घाबरायचं नाही, रुग्णांनी तर अजिबातच घाबरायचं नाही, कारण जीवन त्यांचं प्राण वाचवण्यासाठी ती एक महत्त्वाची उपचार पद्धती.
1: तर अशाच या कॅन्सरच्या काही गोष्टी तुम्हाला जर विचारायच्या असतील, काही शंका असतील किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील, तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर

0: इथं डॉक्टर
1: पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 6775. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.

0: श्रोतेहो प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 0241 245 35 15.
8: मोबाईल 960 44 988 36.
0: श्रोतहो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: तेव्हा श्रोते हो आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजेच 8:15 फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनीमुद्रणासाठी अवश्य संपर्क करा आणि सांगा आपल्या आवडीचं गाणं. श्रोते हो ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात कारण लक्षण आणि आधुनिक उपचार पद्धती आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी

ध्वनी क्रमांक 02141-242-3371 आणि 242-3672 निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 8 वाजतात. दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी प्रेजेंट्स मॉर्निंग न्यूज़। गुड मॉर्निंग,
1: शंभरांश एक मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। सकाळचे 8:15 आणि 26 सेकंद झाली आहेत। श्रोते हो, प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही।
2: आपण ब्रश करताना आरशामध्ये बघायला पाहिजे की आपल्याला काही पांढरा चट्टा आहे का, लाल चट्टा आहे का, तोंड पूर्णपणे उघडत नाही आहे का, किंवा एखादी जखमी जखम भरत नाही आहे।
3: श्रोते हो, तोंडाचा कॅन्सर याबद्दल आपण बोलतोय आणि आपल्याशी संवाद साधतायत मॅक केअर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे। नमस्कार, मी नितीन जावळे आणि आपण ऐकत आहात मॅक केअर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्यावर बोलू काही। श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा डॉक्टर सतीश सोनवणे, मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर। फोन 911-222-0729, 911-222-0729, 9112-222-0729। सर, तोंडाच्या कॅन्सरच्या लक्षणांविषयी तुम्ही सांगत होता।
2: मानेमध्ये एखादी गाठ असेल तर सुद्धा ती मानेतली गाठ ही साधी असण्याची शक्यता जास्त असते, पण त्याही पलीकडे तुम्ही गाठ कधी कधी कर्करोगाशी संबंध असू शकते, म्हणून आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं अतिशय संयुक्तिक असेल। पण प्रत्येक वेळी तोंडामध्ये किंवा मुखामध्ये जिभेवरती एखादी चट्टा आला म्हणजे कॅन्सर असतो असं नव्हे, की सिफिलिसमुळे म्हणा किंवा लायकन प्लॅनस म्हणा किंवा जॉग्राफिकल टंग, या अशा अनेक कारणं आहेत ज्याच्यामध्ये इम्युनो डिफिशियन्सी असेल, म्हणजे ज्याच्या एखाद्या माणसाला एचआयव्हीसारखं इन्फेक्शन असेल, अशा केसेसमध्ये हेरिलिकोप्लेकिया वगैरे, अशा अनेक कारणांमुळे तोंडामध्ये खास करून जिभेवरती विविध चेंजेस येऊ शकतात। अशा चेंजेस असल्या म्हणजे तुम्हाला कॅन्सरच आहे म्हणून घाबरून जायचं कारण नाही, जेणेकरून तुम्ही फक्त डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे की बाबा आपल्याला कॅन्सर तर नाही ना बाबा, किंवा कॅन्सरच्या पूर्वावस्था नाही हे आपण तपासून घेतलं पाहिजे।
3: पण सर, कॅन्सर आहे असं रुग्णाला जर वाटत असेल तर त्याचं निदान करण्यासाठी बायोप्सी नावाची एक तपासणी करावी लागते, त्याबद्दल काय सांगाल?
2: खास करून जेव्हा ओरल कॅव्हिटीशी निगडीत एखादी जखम असेल तर आपण बायोप्सी केले ऍडवाइज केली जाते। बायोप्सी म्हणजे काही साधी तपासणी आहे, आपले काही लोकल त्या ठिकाणी थोडीशी भूल देऊन आपली बायोप्सी तुकडा काढून तो आपण तपासण्यासाठी पाठवतो, ही ओपीडी प्रोसिजर आहे। याला फक्त एक 10-15 मिनिटात आपलं सगळं काम होतं पण आपलं निदान होतं, त्यामुळे बायोप्सी इज द बेसिक इन्व्हेस्टिगेशन विच इज नीडेड इन ओरल कॅव्हिटी कॅन्सर। त्यानंतर बायोप्सी नंतर गरज पडली, समजा तो आजार घशाकडे असेल काही असेल, तर अशा वेळी आपण इनडायरेक्ट लॅरिंगोस्कोपी किंवा एंडोस्कोपिक तपासणीतनं आपण घशामध्ये काही प्रादुर्भाव झालाय का असेल तर त्या ठिकाणी बायोप्सी घेतली जाते। त्यानंतर आपण जे आजार काही असेल, समजा ओठावरती असेल किंवा गालावरती असेल किंवा जबड्यावरती असेल, त्याप्रमाणे आपण पेशंटला सीटी स्कॅन जर जीबे सारख्या अवयवाला असेल तर आपण एमआरआय ऍडवाइज करतो, आणि तो आजार इतर ठिकाणी कुठे पसरला हे बघण्यासाठी आपण छातीचा एक्सरे म्हणा किंवा छातीचा सीटी स्कॅन, आणि जर गरज असेल तर आपण पेट स्कॅन करून आजार शरीरामध्ये कुठे पसरले का याचं निदान करतो, जेणेकरून आपण फायनली तो आजार कॅन्सरचा आहे का नाही हे तपासतो आणि नंतर तो कोणत्या स्टेजला आहे हे आपण तपासून घेतो। एकदा आजाराचं निदान झालं, त्याची स्टेज डिटरमाइन झाली की मग आपण त्याच्यावरती कोणता उपचार करायचा याच्या निष्कर्षावर मी पोहोचतो।
3: पण मग सर, ओरल कॅन्सर आहे हे निदान झाल्यावर त्याच्या उपचार पद्धती काय काय आहेत?
2: खास करून मुखाच्या कर्करोगामध्ये जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा डॉक्टर आपल्या शस्त्रक्रियेचा म्हणजे सर्जरीचा सल्ला देतात। सर्जरीमध्ये तो आजार मुळापासून काढण्याचं एक त्यांचं धोरण असतं। तर ज्या केसमध्ये शस्त्रक्रिया शक्य नसेल अशा केसमध्ये कधी कधी आपल्याला किमोथेरपी देऊन मग शस्त्रक्रिया ऍडवाइज केली जाते, आणि काही केसेसमध्ये शस्त्रक्रियेला एक पर्याय म्हणून आपण रेडिएशनचा उपचार सुचवतो। काही केसेसमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्टेज बघून किमोथेरपी आणि रेडिएशन दोन्ही ऍडवाइज केलं जातं, आपण ऍडज्युवंट किमो रेडिएशन थेरपी म्हणतो, आणि काही केसेसमध्ये गरज असेल त्या ठिकाणी आपण टार्गेट थेरपी म्हणा की इम्युनोथेरपी म्हणा, खास करून ज्याच्यामध्ये आजार फार प्रमाणात वाढला आहे

0: आणि आता ऑपरेशन पॉसिबल नाही आहे किंवा ऑपरेशननंतर पुन्हा आजार आला आहे किंवा मेटास्टॅटिक डिसीजमध्ये आपण असल्या ट्रीटमेंट्स म्हणजे टार्गेटेड किंवा इम्युनोथेरपी आपण ॲडवाईस करतो.
1: श्रोते हो, तोंडाचा कॅन्सर, मुखाचा कर्करोग याच्या उपचार पद्धतीबद्दल आपल्याशी बोलत होते मॅक केअर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनावणे सर. सर, आजपुरतं आपण इथेच थांबूयात, याच विषयावर आपण पुढच्या भागात बोलूयात. तत्पूर्वी श्रोते हो, तुम्हाला सुद्धा काही सल्ला मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर आणि फोन 911-222-0729 911-222-0729. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.

0: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:20 झाली आहेत. ऐकणार आहोत नाट्यसंगीत थोड्याच वेळात.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई कोणाला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
6: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कान्हो पात्रा या नाटकातलं आशा खाडीलकर यांनी गायलेलं नाट्यपद. पद आहे नावी कुलकर्णी यांचं आणि संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: आई आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ञ डॉक्टर सचिन चेमते पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता।
1: संपर्क 70 286 88 891। मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील।
2: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स,
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग,
2: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
2: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
2: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
2: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
3: फोन 74008448 88।
2: 74008448।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोतो हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजे घालणारं पावसाचं छान संगीत। श्रोतो हो, ही अशी गाणी ऐकत असताना प्रत्येकाच्या मनात आठवणींचा पूर येतोच, हो ना।

0: तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.
1: भिगी भिगी रातों में मीठी मीठी बातों में ऐसी बरसातों में कैसा लगता है.
0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00.
2: श्रोते हो, फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू झालेलं आहे तेव्हा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अवश्य संपर्क करा आमच्या दूरध्वनी क्रमांकावर. श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जय जय गौरीशंकर या नाटकातलं पंडित राम मराठे, भालचंद्र पेंढारकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नाट्यपद. पद आहे विद्याधर गोखले यांचं आणि संगीत वसंत देसाई यांचं.

जय जय गौरीशंकर या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 101 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि 8:40 जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि 8:40 जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. याचा फायदा निर्यात वाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे. हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये 2 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या 2 जहाजांवरील 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. 2 दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं, महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि 2 रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS प्रीचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं 2रा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात 2रा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक

0: आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर.
3: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया. देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया. ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया. नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया.
4: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते. जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे. तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो. हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तांत्रिक प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो.
5: नमस्कार, मी नीता ओघड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हेच त्याचं धोरण आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मिळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 15 जुलै जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा. धन्यवाद.
3: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2014 ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला.

0: आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअरमध्ये प्रगती करणे सोपे जाते. आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात.
1: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात. यामुळे त्यांची रोजगार क्षमता, उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला हातभार लागतो.
2: सर्वांना नमस्कार. मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग. 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे, कारण शिक्षण आपल्याला दिशा देते पण कौशल्य आपल्याला यश मिळवून देते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे, कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे, पण जे कौशल्य आपण आत्मसात केले या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्रनिर्माण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्याबरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःच चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतोय की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतोय. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. तर कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास अशा प्रकारचं आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय. आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्रो, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया, सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू. विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया, या ठिकाणी मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होता येऊ शकतं आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची

0: आज या ठिकाणी संकल्प करू शकतो हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
1: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महास्वयंरोजगार या पोर्टल वरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण प्रशिक्षण अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यशस्वी बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
2: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही, तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही, तर विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला आहे. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूल किट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये, तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AIच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज युवकांसाठी डिजिटल तंत्रज्ञान, शेती प्रक्रिया, हस्तकला, खादी व ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना. धन्यवाद.
3: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
4: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट ITI नागपूर इथून ITI केलं आहे. ITI ने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग्य कौशल्य असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.

0: नमस्कार, माझे नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड मध्ये माझा आयटीचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे इथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये मी खूप चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल, शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते. आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
1: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये मोटर व्हेकल या विषयामध्ये पूर्ण केलेलं आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही आयटीआय मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे, तर त्याच्यामध्ये दंकल कर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकतात. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपले स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
2: माझं नाव योगेश उत्तम बोंबे आहे. मी आयटीआय नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या आयटीआयचे खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
3: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्त्व आहे.
4: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगदाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्की सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, MMD सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळे पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर यासारखे व्यवसाय सुद्धा आता नवीन युवकांसाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढतं महत्व हे आहे की आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या संधी मिळतात इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना ऑप्शन्स आहे, त्यांना वेगवेगळ्या दिशा आहे, हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. आपल्या इथल्या 2 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला विद्यार्थी हा पॉलिटेक्निक मध्ये सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच आपल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करता येतो, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. त्याला आपण अप्रेंटिसशिपसाठी पण प्रयत्न करतो, जॉबसाठी पण प्रयत्न करतो आणि त्यामुळे 10वीनंतर साधारण 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला ताबडतोब अर्थार्जन त्याचं सुरू होऊ शकतं 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे या कौशल्य प्रशिक्षणाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला त्याच्या मनाने रोजगारी करता येईल आणि स्वयंरोजगारी करता येईल, त्याला त्या विविध संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो.
5: चला तर सर्व मिळून कौशल्याचा विकास करूया, रोजगाराची क्षमता वाढवूया, कौशल्याचा दिवा प्रत्येक युवकांच्या मनी लावूया. उठा जागे वा सारे, कौशल्य पणाला लावूया, उजळवूनी भविष्य साऱ्यांचे, आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करूया.

0: श्रोते हो, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत कौशल्याची कास प्रगतीची आस. निवेदन होतं अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्या,
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आकाशवाणीचं. हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पाहुणी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीतासाठी स्वर आहे सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांचा आणि संगीत आहे राम कदम यांचं.

0: श्रोतेहो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं पाहुणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
3: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
4: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं अष्टविनायक चित्रपटातलं गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि गीताला संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

माझे घर माझा संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात धाकटी बहीण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
2: नमस्कार श्रोते हो.
1: डॉक्टर, या भागात मला असं विचारायचं की सर्वसाधारणपणे आढळणारे कॅन्सर कोणकोणते आहेत?
2: हे बघा, ज्या ठिकाणी शरीरात लाईव्ह पेशी आहेत, जिवंत पेशी आहेत, त्या सर्व ठिकाणी कॅन्सर होऊ शकतात. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत, मग त्वचेचा असेल, नंतर आपल्या डोळ्याचा असेल, मेंदूचा असेल, तोंडाचा असेल, घशाचा असेल, त्याप्रमाणे छातीमध्ये स्तनाचा कॅन्सर असतो, छातीमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर असतो, पोटाचे वेगवेगळे आतड्यांचे कॅन्सर असतात, जठराचे कॅन्सर असतात, त्याचप्रमाणे आपले जे स्त्रियामध्ये गर्भाशय असतं, गर्भाशयाचे कॅन्सर असतात, बीजांडोकशाचे असतात असे, आणि पाय हाडांचे कॅन्सर असू शकतात. ते कुठल्याही जिथं जिथं शरीरात जिवंत पेशी आहेत तेवढे कॅन्सरचे प्रकार असतात.
1: अच्छा, त्यातही स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये प्रामुख्याने कोणता कॅन्सर आढळतो?
2: आता महिलांमध्ये प्रामुख्याने पूर्वी गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर खूप कॉमन होता.
1: अच्छा,
2: आता तो कमी झाला आणि स्तनाचा कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे भारतामध्ये. आणि स्तनाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये कधीही येतो, स्त्रियांना लवकर कळतही नाही, आणि हल्ली लवकरच्या वयामध्ये सुद्धा स्तनाच्या कॅन्सरचा आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे आमच्याकडे 20-22 वर्षाच्या सुद्धा

0: लेडीज स्तनाचा कॅन्सर घेऊन आम्ही त्याचे उपचार केलेले आहेत. तरी म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या स्तनाबद्दल अतिशय जागरूक असणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, जागरूक असणं गरजेचं आहे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे महिलांनी?
0: एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांनी स्वतःच्या स्तनाची स्वतःच तपासणी केलेली आहे, कारण करणं गरजेचं आहे. म्हणजे उजव्या सपाट हातानं डाव्या स्तनाची तपासणी करायची आणि डाव्या सपाट हातानं उजव्या स्तनाची तपासणी करायची, हे आंघोळीच्या वेळेला ते करू शकतात. आणि हे तपास करणं का, तर हाताला न दुखणारी गाठ लागते आणि त्यावेळेला बऱ्याचशा स्त्रियांचा गैरसमज असतो, दुधाचीच गाठ आहे, मला ते लाटणंच लागलं होतं, मला ते कोपराच लागला होता, असं कारण दुखत नसते.
1: बरोबर.
0: स्तनाचा कुठलाही कॅन्सर हा चोर पावलानं येणारा आजार आहे, तो कुठलीही गडबड करत नाही आणि वेदना करत नाही. म्हणून गाठ दिसली स्तनामध्ये ताबडतोब तिचा शहानिशा व्हायला पाहिजे, तज्ञांना दाखवायला पाहिजे आणि पुढची शहानिशा करायला पाहिजे.
1: पण मग स्त्रियांमध्ये हा स्तनाचा कॅन्सर आढळला तर त्या भगिनीनं काय करायला पाहिजे पुढे?
0: कसलंही काळजी न करता, टेन्शन न घेता त्यांना दाखवायचं आणि मग ते कॅन्सर आहे की नाही पहिली तपासणी करून घेणार, बायोप्सी म्हणा एफएनएससी म्हणा ते करून घेणार. कॅन्सर असेल तर ते सांगतात त्याप्रमाणे पुढचे उपचार करून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये केमोथेरपी आहे, त्यामध्ये रेडिएशन आहे, ह्या सगळ्या उपचार पद्धती आपल्याला कॅन्सर असेल तर कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये हार्मोन थेरपी सुद्धा असते स्त्रियांच्यामध्ये. काही ट्युमर्स हे हार्मोन डिपेंडंट असतात, त्याचा तपास तज्ज्ञ करतातच, त्याची तपासणी करावीच लागते उपचारादरम्यान. आणि त्याप्रमाणे मग गोळ्या घ्यायच्या का, काही 5 ते 7 वर्ष गोळ्या घ्याव्या लागतात, त्याही घ्यायच्या की नाही हे तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे करायचं. एवढं सगळं केलं तर पूर्णपणे हा बरा होऊ शकतो. आतापर्यंत 5,000 स्त्रियांचा ग्रुप आमचा आहे की ते पूर्ण कॅन्सरच्या स्तनाच्या कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या आहेत.
1: वा. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आपण ऐकलात आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100° एक मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांनी गायलेलं खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
3: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
2: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र।
3: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात।
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
3: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती।
4: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातलं 1-2-3 या चित्रपटातलं गीत।

आशा भोसले यांनी गायलेलं एक दोन तीन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकता आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात धाकटी बहीण या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत सुधीर फडके यांचं.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.
1: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाहीत.
2: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
1: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.

0: कलंकशोभा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.
1: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
2: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
1: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
2: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
1: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
2: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
1: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं
2: तर आपल्या हाती काय येणार
1: याचा विचार आता करायला हवा.
2: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
3: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीत दिलंय एन दत्ता यांनी.